0: ಲಪೋನ ಪೋಣಂಗ್ ಲಿತ್ತು ವೆಸ್ಟರ್ನ್ ಮ್ಯೂಸಿಕ್ ಮತ್ತು ಇಂಗ್ಲೀಷ್ ಅಲ್ಲೂ ನಜಾಮೇಕ್ ಅಂಗಡೆಂಗಲೋ ಸಂಸೋನ ಲೂನ್ ಅರ್ಜುಲೋ ಇಟ್ಟಂಗ್ಲೋ ಲಕೆ ಆಕಾಶವಾಣಿ ದಿಫು.
1: मन की बात है जन जन की, सभी की कुछ अपनी सी, संघर्षों के कुछ किस्से, कहानी कुछ सफलताओं की, अनकही विरासत की, उम्मीदें नए भारत की. महीने के आखिरी रविवार का रहता है इंतजार मलयाचल के आंचल से विंध्याचल के आंगन तक, ब्रह्मपुत्र के घाट से हिमालय के विस्तार तक. होती है मन की बात प्रधानमंत्री के साथ. तो सुनिए इस महीने 31 मई सुबह 11 बजे मन की बात आकाशवाणी दूरदर्शन के सभी चैनलों और प्रसार भारती के OTT प्लेटफॉर्म वेव्स पर. इसके अलावा आकाशवाणी और दूरदर्शन के YouTube चैनल और प्रसार भारती के ऐप न्यूज ऑन एयर और OTT प्लेटफॉर्म वेव्स पर सजीव प्रसारण लाइव स्ट्रीमिंग के माध्यम से भी. तो याद रखें रविवार 31 मई सुबह 11 बजे मन की बात.
0: लके आकाशवाणी दिफू नंगलितुम जायमे कर्जुलोंग बम लके FM बेन लोंगपेन मेगाहर्ट्स फरोय सिरा तक बरा सिरकेप लपेन के न्यूज ऑन एयर एप पेंटा जायमे नंगलितुम अर्जुलोंग जी आदुंथु केनांग सोट आरानी अजायमे अंगदेंगलोंग पिनिके आरु निफाय क्रेट्रॉक्सी वर्ल्ड हाइपरटेंशन डे मते ब्लड प्रेशर पुतापु लसोर्नीलो लसी सोमिंदार अंकांगलो द वर्ल्ड हाइपरटेंशन डे पुसी तालोन पन बमलो लपेन पचेथांग अरनीलो लसी डॉक्टर Jangmi Derapi, Assistant Professor, Difu Medical College and Hospital, Community Medicine Ahin Penle, Lamthe Arjik Sina.
2: Bini nangli tumhan ni nang pachini ji alam bangke lalhenlo. World Hypertension Day po arni lo pini ke May 17 arni ke aning kanwang ta sumindar long World Hypertension Day pusi talon pon bom lo. Laso ke talon jie bang ke ilitum pirthe amunit tumhan hypertension mate ilitum kipupu blood pressure du upo ba blood pressure high upo ba pressure du upo laso kisu phansi ilitum medical ಮತ್ತೆ ಸೈನ್ಸ್ ತುಮಗೆ ಇಲ್ಲಿ ತುಮ್ ಹೈಪರ್ಟೆನ್ಷನ್ ಪುಸಿಗೆ ಪುಪ್ಪು ಲಸಿ ಲಾ ಪಿನಿ ಮೇ 17 ಬಂಗೆ ಹೈಪರ್ಟೆನ್ಷನ್ ಮತ್ತೆ ಲಾ ಪ್ರೆಷರ್ ಪುಥಾ ಕೆಪಚಿ ಥ್ಯಾಂಗ್ ಅರ್ನಿಲೋ ಲಸಿ ನೋನ್ ಇಲ್ಲಿ ತುಮ್ ಪಿನಿ ಚೆಥಾನ್ ಪೋನ ಲಾ ಪ್ರೆಷರ್ ಕೊಸನ್ ಪೆನ್ಸಿ ಇಲ್ಲಿ ತುಮ್ ಕಿಲೋಂಗ್ ಮಾ ಕೊಸುಸ ಕಿಸೋಸಿ ಪ್ರೆಷರ್ ಡೊಲೋತಿ ಲೋಂಗ್ ಜಿಮಾ ಲಪೆನ್ ಲಾ ಸೊ ಪ್ರೆಷರ್ ಬಂಗ್ ಕೊಸನ್ ಸಿ ಇಲ್ಲಿ ತುಮ್ ಚೆಪಾ jok unjima ma la so ki so pen ko son si li tum kachiri kacherai kom unjima la so puthak si ni li at sab so wet sitami nang li tumhan nang pachini jiphan bor ipon po world hypertension day pubangki